रामाविण राज्यपदी कोण बैसतो, घेवनिया खड्ग करी मीच पाहतो। अशा ईर्षेला पेटलेल्या लक्ष्मणाला श्रीरामानं मोठ्या प्रयासानं शांत केलं। मातोश्री कौसल्येला नम्रपणे सांगितलं, आई, माझ्या जाण्यानं महाराजांना अत्यंत दुःख झालं आहे। अशा परिस्थितीत त्यांना सोडून तूही माझ्या संगती अरण्यात येणं योग्य नव्हे। कौसल्येला ते मान्य करणं भाग पडलं। मग श्रीराम सीतेच्या मंदिरात आले। तिला त्यांनी सर्व प्रकार निवेदन केला। शेवटी वनात जाण्यासाठी निरोप मागितला। निरोप शब्द ऐकताच उदास हसत सीता म्हणाली, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, ज्या मार्गी हे चरण चालती त्या मार्गी मी त्यांच्या पुढती, वनवासाची मलान भीती, संगे आपण भाग्य विधाता, निरोप कसला माझा घेता, संगे असता नाथा आपण प्रासादाहुन प्रसन्न कानन, शिळेस म्हणतील जनसिंहासन, रघुकुल शेखर वरी बैसता, निरोप कसला माझा घेता, वनी श्वापदे क्रूर निशाचर भयन तयांचे मदसी तिळभर, पुढती मागे दोन धनुर्धर, चापत्या करी पाठीस भाता, निरोप कसला माझा घेता, ज्या चरणांच्या लाभासाठी दडले होते धरणी पोटी, त्या चरणांचा विरह शेवटी, काय दिव्य हे मला सांगता, निरोप कसला माझा घेता, कोणासाठी सदनी राहू, का विरहाच्या उन्हात न्हाऊ, का भरतावर छत्रे पाहू, दास्य करू का कारण नसता, निरोप कसला माझा घेता, का कैकईवर मिळवी तिसरा, का आपल्याही मनी मंथरा, का छळिता मग वृथा अंतरा, एकटी समज का हो त्यजिता, निरोप कसला माझा घेता, विजनवासया आहे दैवी, ठाऊक होते मला शैशवी,

सुख दुखांकित जन्म मानवी, दुख सुखावे प्रीति लाभदा, निरूप कसला माझा घेता, तोडा आपण तोडा आपण मी न तोडिते, तोडा आपण मी न तोडिते शतजन्मांचे अपुले नाते, वनवासासी मी ही येते, जाया पतिका दोन मानिता, निरूप कसला माझा घेता, पतीच छाया पतीच भूषण पतिचरणांचे अखंड पूजन, हे आर्यांचे नारी जीवन, अंतरायका त्यात आणिता, निरूप कसला माझा घेता, मूक राहता काहो आता, मूक राहता काहो आता, कितीदा ठेवू चरणी माथा, असे न चुकले कुठे बोलता, क्षमा करावी जानकी नाथा, निरूप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता।